0: विशेष प्रकारचे असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन. सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते.

0: विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन. सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते.

0: निर्मला सीतारामन यांनी म्हटले. सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37 वर्धापनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पिकल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळं देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine all of them come together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपये वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात 14 झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिन्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपान परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉक्टर जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदिम निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर 10:00 वाजता त्यांचं आगमन झालं.

0: पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्र आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांनंतर आयोजित जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटे होऊनही NTA त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. NTA कामकाज सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं NTA दिले आहेत. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पटे 1 4-चाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हरबंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 या गाडीनं परतत असता चालकाचा ताबा सुटला अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी NDRFची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जागीच मृत्यू झाला तर 25 जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोलनाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 पासून पेट्रोल आणि डिझेलची 4th दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 मृत्यू 25 जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: दिल की बात सुनिए अपने पसंद के गाने विविध भारती पर बहती है सुरों की सरिता. घोलती है आपके जीवन में शास्त्रीयता बारीकियां रागों की श्रृंगार सुरों का समय बीता और बदले कायम है संगीत की मधुर पाशाला. हर रोज सुबह और शाम 6:45 पर संगीत सरिता सिर्फ विविध भारती पर. आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन. कर्म है सुरीला सफर और इसी सफर में हम यात्रा कर रहे हैं बहुत सुंदर नगमों के साथ और

0: आकाशवाणी मुंबई विजय सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत तळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतीच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचं प्रतिबिंब GST महसुलात पाहायला मिळतं असं त्यांनी सांगितलं. सध्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: So to shield citizens therefore and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per liter. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone, taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन

अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही 4थी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर, डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावरच्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून 4थ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वार होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या 2 टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकता येईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाआधी 4:57 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊ अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपर प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही NTA त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक राधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. NTAच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या, त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं NTAला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून या वर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया

0: सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचा ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्या मृतदेहांचा शोध घेण्यासाठी NDRFची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागे आलेलं वाहनही ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत. मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटा संध्याकाळ 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: मेरी झाड़ू छोड़कर मिश्रानी रसोई छोड़कर और सास पूजा छोड़कर घटना स्थल पर उपस्थित हो गई. रामू की बहू सर झुकाए अपराधी की भांति बातें सुन रही है.
2: हैं? ये क्या हुआ? हाय राम दया रे दया बहुजी का तो लागत है बिल्ली मर गई.
3: हैं?
2: लागत का है सच्चो मर गई. आए, हत्या का पाप बहू पे चढ़ गया अम्मा जी.
3: माँ जी ये तो गजब हुई गवा. बिल्ली की हत्या आदमी की हत्या तो बराबर है ना. हम तो रसोई न बनावेंगे अब बल्कि हम तो रसोई में पैरों न धरेंगे जब तक बहू के सिर हत्या का पाप रहेगा. हाँ
4: कहती तो ठीक हो तुम सब. अब जब तक बहू के सर से हत्या न उतर जाए तब तक ना कोई पानी पी सकता है ना खाना खा सकता है. अरे बहू ये क्या कर डाला है?
2: अब इब का हुई अम्मा जी. हाँ. कहो तो पंडित जी को बुला ले हम.
4: हाँ ठीक है तो. अरे हाँ जाओ जल्दी से जाओ पंडित जी को बुला लो.
1: बिल्ली की हत्या की खबर बिल्ली की तरह पड़ोस में फैल गई. पड़ोस की औरतों का रमू के घर तांता बंद गया. चारों तरफ से प्रश्नों की बौछार और राम की बहू सिर झुकाए बैठी. पंडित परम सुख को जब यह खबर मिली उस समय वो पूजा कर रहे थे. खबर पाते ही वे उठ पड़े.
5: सुनती भगवान भाई भोजन न बनाना. लाला घासी राम की पतोहू ने बिल्ली मार डाली. प्रायश्चित होगा पकवानों पर हाथ लगेगा.
1: पंडित परम सुख चौबे छोटे और मोटे से आदमी थे. लंबाई 4 फीट 10 इंच और तोंद का घेरा 58 इंच. चेहरा गोल मटोल मूछ बड़ी बड़ी रंग गोरा चोटी कमर तक पहुंचती हुई. कहा जाता है कि मथुरा में जब मनसेरी खुराक ले पंडितों को ढूंढा जाता था तो पंडित परम सुख जी को उस लिस्ट में प्रथम स्थान दिया जाता था. पंडित परम सुख पहुंचे और कोरम पूरा हुआ. पंचायत बैठी. साजी मिश्रानी किस्नु की माँ छन्नू की दादी और पंडित परम सुख. बाकी स्त्रियां बहू से सहानुभूति प्रकट कर रही थी.
4: अरे पंडित जी बिल्ली की हत्या करने से कौन नरक मिलता है बताइए जरा.
5: हाँ हाँ पत्रा देख कर बताता हूँ. ये हाँ अब ऐसा है बिल्ली की

0: नौवे शतरंज प्रतियोगिता आज से नॉर्वे के ओस्लो में शुरू हो रही है। टूर्नामेंट भारतीय समयानुसार रात 8:30 बजे से शुरू होगा। इस साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणी हे नागपुर केंद्र है, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि गुरुकुंज मोडी इथल्या जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान। आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे अर्थव्यवस्थेला आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन। गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ, काँग्रेस पक्षाची सरकारवर टीका। आणि 27 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या पूर्व मान्सून पावसाची शक्यता। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी अमरावती जिल्ह्यातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक जनार्दन बापू बोथे यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। आपला हा पुरस्कार तुकडोजी महाराजांच्या विचारांना समर्पित असल्याची भावना बोथे गुरुजी यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली।
2: भारत सरकारने मला जो पद्मश्री पुरस्कार दिला आहे, हा पुरस्कार तर मी पहिलेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी मनोमन अर्पण केला आहे, माझी श्रद्धा त्यांच्याप्रती। परंतु अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळाचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळ आहे आजच्या घडीला, त्यांनी मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे। हा सर्व त्यांच्यासाठी ह्या भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो, आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो।
1: नागपूरचे उद्योगपती, समाजसेवक आणि ऑपरेशन सिंदूरसाठी शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनाही आज पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। आज राष्ट्रपती भवन इथं आयोजित पद्म पुरस्कार वितरण समारंभात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते। यावेळी 66 जणांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं, त्यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येणार आहेत। महाराष्ट्रातून यंदा 15 जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे। देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय। सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचं आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठी ताण येतो। अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केली आहे। त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या।
3: फॉर बिझनेसेस अँड कॉमन पीपल इट कॅन मीन हायर फ्युएल कॉस्ट, डिलेड कार्गो, कॉस्टलियर शिपिंग, शॉर्टेज ऑफ इनपुट्स, प्रेशर ऑन वर्किंग कॅपिटल and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge for countries, not just for India, for many other countries.
1: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले। गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही 4थी दरवाढ आहे। या वाढीनंतर मुंबई पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहे। 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे। एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे। महिन्याभरात 4थ्या झालेल्या इंधन दरवाढीबद्दल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे। कापूस, कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले। विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत

अक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. पेट्रोल दरवाढीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईनं पिसलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून सरकारनं तात्काळ मागे घ्यावी आणि महागाई नियंत्रणात ठेवता येत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुर्ची सोडावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज नीट परीक्षेतील वारंवार होणाऱ्या त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. पेपरफुटीच्या आधीच्या घटनातून राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात कोणताही धडा घेतला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि आलोक आराध यांच्या पीठानं केंद्र सरकार एनटीए आणि सीबीआयला नोटीस बजावत या प्रकरणी स्पष्टीकरण मागवलंय. तसंच एनटीएच्या कामकाजातील सुधारणांबाबत माजी इस्रो प्रमुख के राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी कशी झाली याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान एनटीएनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. सरकारनं बकरी ईदची सुट्टी 28 तारखेला जाहीर केली त्यामुळे हा बदल केला आहे. या परीक्षेच्या उमेदवारांसाठी सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली. मुंबईत 15 ते 21 जून दरम्यान या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या द्वैवार्षिक महोत्सवात प्रामुख्यानं माहितीपट लघुकथापट आणि अॅनिमेशन अशा नॉन फीचर फिल्मचा समावेश असतो. सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी 10 लाख रुपयांचा सुवर्ण शंख पुरस्कार दिला जातो. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरातील वाढत्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी महावितरण मुख्य अभियंत्यांना निवेदन देत पश्चिम नागपुरात तात्काळ 24/7 अखंडित वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. झिरो लोडशेडिंगच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारलं जात असताना नागरिकांना वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास सहारावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिंगाबाई टाकळी दाभा गिट्टी खदान सदर रवीनगर अमझरी फुटाळा आदी भागांमध्ये दिवसरात्र वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या विरोधात काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाबाहेर निदर्शनं करत राज्य सरकार आणि वीज विभाग विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रशासन आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप ठाकरे यांनी केला. वीज कपात तात्काळ बोलली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक 2026 18 जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या 23 मे रोजी जिल्हाधिकारी तहसील नगर परिषद आणि पंचायत समिती कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. मतदार यादीवरील दावे आणि हरकती 29 मे पर्यंत दाखल करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 6 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या मान रुग्णालयात बेकायदेशीर गर्भलिंग निदान तपासणी रुग्णालयाचे संचालक माजी सरपंच डॉक्टर विवेक माने यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या रुग्णालयात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं सापळा रचून ही कारवाई केली. बुलडाणा जिल्ह्यात जळगाव जामोद तालुक्यात भालाचन गावाजवळील विहिरीत एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये 35 वर्षीय विजय किराडिया आणि त्यांच्या 4 लहान मुलांचा समावेश असून प्राथमिक माहितीनुसार ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जळगाव जामोद पोलीस आणि न्यायवैद्यक पथकानं घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून अमरावती आणि पश्चिम विदर्भात कमाल तापमान 45 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 27 आणि 28 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या मान्सून पूर्व पावसाची शक्यता असून तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होऊ शकते. अमरावती अकोला परिसरात 29 आणि 30 मे रोजी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मान्सून अरबी समुद्राच्या दक्षिण भागात तसंच पूर्व बंगालच्या उपसागरात पोहोचला असून 30 मे पूर्वी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 46.6 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ गडचिरोली इथं 46.2 चंद्रपूर आणि नागपूर इथं 45.6 अकोला इथं 44 आणि गोंदिया इथं 43 तर वर्धा इथं 42 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि गुरुकुंज मोझरी इथल्या जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान. आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजी आणि

आर्थिक संघर्षामुळे अर्थव्यवस्थेला आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. काँग्रेस पक्षाची सरकारवर टीका. आणि 27 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या मान्सून पूर्व पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: मोबाईल चार्ज करायचा होता
1: तुझं डोकं चार्ज कर
0: असा पब्लिक पोर्टने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक
1: पाहिलंस
0: बाबा थांबा मी पे करतो नो सिग्नल आता काय करशील फ्री वायफाय आहे ना
1: बुद्धू सुधर जरा
0: पेमेंट साठी नो ओपन वायफाय म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय आरबीआय सांगते
1: करा योग्य सुरुवात बना फायनान्शियली स्मार्ट

0: शेजारी राहिला आता कायम खुशहाल.
1: हा माझा धाकटा भाय ना अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शुल्क कसं येईल विचारलं तर तो दादा सगळी वरच्याची कृपा आहे सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं ओहो हो हे भारी आहे रे. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: खऱ्या नोटेशी का खेळतोयस
3: ब्रो? ही फाटलेली आहे.

0: काप ले लिया, फाट ले लिया, क्यों सुनिया नोटांना?
1: बैंक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: वाव, विनोद मेरे
0: हो जातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
1: आरबीआय सांगते स्मार्ट बना, कूल रहा.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या आहे ठळक बातम्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योग उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल

0: पुरस्कार प्रदान अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योग उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण रघुवीर खेडकर जोरवासी श्रीरंग देवा लाड जनार्दन भोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू 25 जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर यान राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आलं कला साहित्य समाजसेवा विज्ञान संशोधन क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर रंगकर्मी रघुवीर खेडकर IIT मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंगदेवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोर्चे जनार्दन भोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं याबाबत प्रतिक्रिया देताना भोथे गुरुजी म्हणाले
1: भारत सरकारने मला माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे पोस्टला ॲड्रेस जसं असते तो सर्व राष्ट्रांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुद्वेषवादाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्या मिळाला आहे असं मी समजतो
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे CDB म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खत सोनं इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one scope in the year 26-27 because this one decision.
0: सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं ग्रामीण अर्थव्यवस्था CDBच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रति लिटर झाले आहेत दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रति लिटर दराने मिळेल 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ

15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्या शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपूर केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाट 1 गाडीत कोसळून झालेल्या अपघातात 8 ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण गाडीने परत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात तिचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्याचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असताच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळं या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचारी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघात स्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत कर होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,32 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं आडवी झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्मपुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्रांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उद्घोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण. रघुवीर खेडकर जुजरवाशी श्रीरंग देवबाड जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. पद्मी

0: आजपासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 10 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बुद्धू नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय?
2: अशा पॉपअप्स पासून सावध. स्मस पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात. तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
2: आरबीआय सांगते आहे स्मार्ट बना,
1: कूल रहा.
2: आजोबा, हे कुठलं आणते?
3: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. फ्री फ्रेंड ट्रिप लिंक वर क्लिक करा. आता करतो.
2: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
3: का?
2: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
3: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे स्मार्ट बना, कूल रहा.
4: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढांचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉक्टर अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोता नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केली आहे. या मिशन मध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम व पारदर्शक बनविणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी आभा आयडी, आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, औषधी निर्माता यांच्यासाठी हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री आयडी आणि रुग्णालयांसाठी हेल्थ फॅसिलिटी आयडी तयार करण्याचे काम चालू आहे. हे सर्व डिजिटल हेल्थ इकोसिस्टीमशी जोडले जात आहेत.
1: डॉक्टर, तुम्ही विशिष्ट आयडी विषयी बोललात, ज्याला युनिक आयडी सुद्धा म्हटलं जातं. ज्या नागरिकांना या योजनेशी जोडायचं आहे आणि आपला आभा आयडी तयार करायचा आहे, त्यांनी नेमकं कुठं जावं, कोणत्या ऍपचा वापर करावा, ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी जिथं इंटरनेट उपलब्धता कमी आहे, तिथं मिशनची अंमलबजावणी कशी केली जाते.
2: आभा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांना कुठेही जायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आधार नंबर वरून तुमचा आयडी तयार करू शकता. प्रथम तुम्ही अधिकृत आभा पोर्टल जा, तुमचा आभा क्रिएट करण्यासाठी तिथे क्लिक करा. आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे तुम्ही जनरेट करण्याचा पर्याय निवडा. लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो तुम्ही त्या आधार पोर्टलवर टाका. तुमची आयडेंटिटी तिथे कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला मग आभा ऍड्रेस तयार करावा लागेल, त्याचा पासवर्ड तयार करावा लागेल, आणि हे सर्व तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईलवरून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक 14 आकडी युनिक आयडी तयार होईल आणि ते तुम्हाला डिजिटल कार्ड स्वरूपात तुम्हाला डाउनलोडही करता येईल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी ग्रामीण भागात जनजागृती करणं महत्वाचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, या उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्या आशाताई आहेत, आरोग्यवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, अंगणवाडीताई आहेत, त्या सर्वांची मदत होत आहे. इंटरनेटसाठी आपण जो निधी आहे तो राज्यस्तरावरून त्यांना दिला जातो. सर्वच ठिकाणी संपूर्ण इंटरनेट असेल याची काही आपल्याला अजूनही थोड्याफार प्रमाणात मध्ये काही ठिकाणी जसे जेमराळ भाग आहे, जंगल भाग आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रश्न आहे अजून, त्याच्यावर आपण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
1: आणि समजा ग्रामीण भागातील जी नागरिक आहेत त्यांना ही आयडी तयार करायची आहे, तर त्यांनी कुठे संपर्क साधावा.
2: ज्या आपल्या शासकीय आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी तुमचा आभा आयडी जनरेट करू शकता.
1: डॉक्टर, एकदा जुने जे आपले वैद्यकीय रिपोर्ट्स असतात किंवा एक्सरे असतात ती हरवण्याची भीती असते, आणि या डिजिटल मिशनमुळे या समस्येवर कशा प्रकारे मात करतात लोक आणि काय सांगाल तुम्ही. आणि जर एखाद्या रुग्णाला दुसऱ्या शहरात किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं असेल, तर या डिजिटल कार्डचा, आभा आयडीचा किंवा त्याचा त्याला कसा फायदा होऊ शकतो.
2: यामध्ये आयुष्मान भारत डिजिटल मध्ये जी आपण डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार केली आहे, त्यामध्ये रुग्णांच्या सर्व

0: वैद्यकीय नोंदी सुरक्षित राहतात आणि आभा आयडीशी लिंक असल्यामुळे त्या तुमच्या फोर सहज पाहता येतात. तसेच तुमच्या उपचार कार्य डॉक्टरांना पाहता येतात. त्यामुळे रुग्ण देशाच्या कोणत्याही शहरातील किंवा रुग्णालयात गेला तर त्याला त्याची वैद्यकीय नोंद डॉक्टरासोबत डिजिटली शेअर करता येते. त्यामुळे पूर्वी जे परत परत तपासणी करून नवीन रिपोर्ट जे तयार करण्याची गरज असायची ते सर्व आता थांबणार आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास पहिले होत होता तो बराचसा वाचणार आहे आणि रुग्णांची जी धावपळ आहे ती सुद्धा थांबणार आहे.
1: डॉक्टर, एकदा डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात भीती असते कारण आपल्या आरोग्याविषयी स्वतः ती माहिती पसरू नये त्यामुळे अनेक जण करण्याचं टाळतात. आरोग्य नोंदणी ज्या होतात त्याची गोपनीयता कशा प्रकारे राखली जाते, कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते?
0: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण ज्यांनी हे डिजिटल मिशन जे आपण राबवत आहोत त्यांनी खूप काळजी घेतलेली आहे डेटा सुरक्षिततेबाबत. कारण ही जी इकोसिस्टम तयार झाली आहे ती तीन घटकावर आधारित आहे. एक आभा आहे, एक एचपीआर आहे आणि एक एचएफआर आहे. आणि हे तीन घटकांचा मिळून एक डिजिटल हायवे तयार होतो आणि ह्या डिजिटल हायवेवर एंट्री करायची असेल तर नागरिकांसाठी आभा आहे, डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी किंवा इतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी एचपीआर आहे आणि रुग्णालयांसाठी, क्लिनिकसाठी किंवा ज्या काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यासाठी एचएफआर आहे. त्यामुळे हे तीन त्यांना नोंदणीकृत केल्याशिवाय तुम्ही रुग्णांचे कुठल्याही नोंदी पाहू शकत नाही आणि जोपर्यंत रुग्ण त्यांच्या ओटीपी वरून संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही रुग्णालय त्याच्या नोंदी पाहू शकत नाही. त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे.
1: डॉक्टर, असंही म्हटलंय की यामध्ये उपचाराचा खर्चही कमी होतं, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: आपण जे आभा जी नोंद करणार आहोत नागरिकांची त्यामुळे नागरिकांचं जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आहे ते सुरक्षित राहणार आहे आणि मागचं जे रेकॉर्ड ती पुढच्या डॉक्टरांना पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला जे परत परत तपासण्या कराव्या लागतात तो त्रास वाचणार आहे. त्यामुळे रुग्णांचा आर्थिक नुकसान होणार नाही आणि डॉक्टरांचाही वेळ जाणार नाही, रुग्णांचाही वेळ जाणार नाही. त्यामुळे ह्या रुग्णांचा विन विन सिच्युएशन असणार आहे रुग्णांचा.
1: डॉक्टर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आयुष्मान भारत डिजिटल मिशन योजना कशा प्रकारे इथे राबवली जाते आणि नागरिकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे? आणि याशिवाय आभा अर्थात आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट प्रमाणे अशा कुठल्या आरोग्य योजना आहेत ज्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, काय सांगाल?
0: महाराष्ट्रात आपण हे खूप योजनाबद्ध रीतीने आयुष्मान भारत डिजिटल मिशन राबवत आहोत. हे मिशन आमचे डॉक्टर कादंबरी बलकोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत. यामध्ये डॉक्टर वीरकर अतिरिक्त संचालक आणि डॉक्टर सुनीता गोलाई सहसंचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास आपण 7 कोटी आभा आयडी तयार केले गेले आहेत. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे कारण सर्वांना आता युपीआय म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे जे आपण पैशाची देवाणघेवाण सिमलेसली करतो त्याचप्रमाणे युनिफाईड हेल्थ इंटरफेस जे की सिमलेस इंटरऑपरेबल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड शेअर करण्यासाठी भविष्यात आपल्याला उपयोगी होणार आहे.
1: अच्छा,
0: आभामुळे सर्व एकाच ठिकाणी सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवता येणार. पुन्हा तुम्हाला रुग्णालयात गेल्यानंतर रांगेत थांबण्याची गरज नाही कारण तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन त्वरित करू शकता. याला आपण क्यू मॅनेजमेंट म्हणतो कारण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते त्यासाठी हे क्यू मॅनेजमेंटची फार आवश्यकता आहे. तसेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी आभा बरोबर लिंक असल्यामुळे त्वरित ऍडमिशन आणि मेडिक्लेम्स कॅशलेस होण्यास त्वरित मदत होणार आहे. तुमच्या वैद्यकीय नोंदी डॉक्टरना तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाहीत त्यामुळे त्या सुरक्षितता राहणार आहे. वेगवेगळ्या शासकीय योजना सोबत आभा आय डी असल्यामुळे त्याचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. तसेच महाराष्ट्रात 34,656 एचएफआर आय डी तयार झालेले आहेत. त्यामध्ये बरेचसे शासकीय दवाखाने असून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जवळपास 100% नोंदी केलेल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण महापालिका ईएसआयएस यांच्या एचएफआर नोंदी आपण पूर्ण करत आहोत. लवकरच आपण प्रायव्हेट रुग्णालयाचे, क्लिनिक्सचे, नर्सिंग होमचे एचएफआर नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. नंतर एचएफआर एचपीआर म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण केले आहेत. इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण, ईएसआय, महापालिका यांचे नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे. त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपण सर्व शासकीय, खासगी, क्लिनिक, फार्मसी, रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय, क्लिनिक, नर्सिंग होम मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे, नर्सेसचे

0: औषधी निर्मात्यांचे एचपीआर नोंदी करणार आहोत यासाठी पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात आपण एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे.
1: अच्छा.
0: तसेच सर्व शासकीय खासगी रुग्णालयाचे एचएमआय सॉफ्टवेअर हे एबीडीएमशी संलग्न करणार आहोत, त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पेपरलेस करण्याचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय व एक खासगी रुग्णालय मॉडेल फॅसिलिटी म्हणून आपण निवड करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. म्हणजे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात दोन पेपरलेस रुग्णालय तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. याकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपल्या सतत मार्गदर्शन करीत आहे. महाराष्ट्र सर्व भागधारकांची कार्यशाळा आम्ही ठराविक अंतराने घेत आहोत, त्यामध्ये सर्व शासकीय खासगी रुग्णालयातील प्रमुख उपस्थित असतात. आताच आपण पुण्यात एक 17 व 18 एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील एक चिंतन शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांचे आयुक्त व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या वेगवेगळ्या भागधारकांसोबत तसेच आंतरराज्य अनुभव शेअर करण्यात आले. आपण महाराष्ट्रात एक मायक्रोसाईट हा प्रोजेक्ट राबविला, यामध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी निवडलेल्या संस्थाद्वारे जिल्ह्यामध्ये खासगी क्षेत्रातील क्लिनिक्स छोटे रुग्णालय यांना या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम मध्ये कसा सहभाग वाढवता येईल याबाबत त्यांना ठराविक टार्गेट देऊन नोंदी करून घेतल्या, त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला खासगी क्षेत्रात याचा प्रचार होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्रात आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जवळपास 2671 आरोग्य संस्थांमध्ये ई सुश्रुत हे एचएमआयएस प्रणाली आपण चालू केलेली आहे, त्यामुळे नागरिकांचे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड तयार होत.
1: डॉक्टर, एक शेवटचा पण महत्वाचा प्रश्न हा आहे की आयुष्मान भारत डिजिटल मिशन यामुळे येत्या काळात भारतातील जी आरोग्य सेवा आहे त्याचं चित्र कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं?
0: नक्कीच, आयुष्मान भारत डिजिटल मिशनमुळे भारतातील आरोग्य सेवा आता एक पेपरलेस होणार असून कॉम्प्रिहेन्सिव्ह डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार होऊन सर्वांना कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर आपले रुग्णालयीन रिपोर्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची गरज नाही. आभाद्वारे सुरक्षितपणे सर्व नोंदी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नागरिक शेअर करतील. यामध्ये विविध हेल्थ प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स आणि टेलिमेडिसिन ऍप्स एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील, त्यामुळे अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील आणि रेफरल प्रक्रिया एकदम सुलभ होईल. धोरणकर्त्यांना कोणत्या रोगांचा प्रचार जास्त होत आहे त्यानुसार औषधी व इतर साधन सामग्री पुरवठा करण्याकरता निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे, त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होणार आहे. तसेच एचपीआर आणि एचएफआर द्वारे नागरिक नोंदणीकृत डॉक्टर्स, क्लिनिक आणि रुग्णालय सहजपणे शोधू शकतील, ज्यामुळे एबीडीएम वर लोकांचा भविष्यात विश्वास वाढून एक वेळ अशी येईल की ती एबीडीएम ही गरज बनेल.
1: तर आयुष्मान भारत डिजिटल मिशनविषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यामुळे नक्कीच आशा करूया की श्रोत्यांच्या मनामध्ये या मिशन संदर्भात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि आदरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य श्रीशरण कळे, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

0: वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: एकशे मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरीवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सायंकाळचे ठीक 7:30 आलेत. प्रसारित करीत आहोत ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शिवार.

0: मंडळी नमस्कार. माझं घर माझं शहर कार्यक्रमामध्ये मी सुशांत
1: आणि मी हेमा
0: आपले सर्वांचं मनपूर्वक
1: स्वागत करतोय. मंडळी, आज सोमवार, भारतीय सौर 4 ज्येष्ठ शके 1948 अर्थातच 25 मे 2026.
0: हेमा, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया भजन.
1: नक्कीच.

0: सुशांत, आता खरीप हंगाम सुरू आहे, बरोबर आहे ना?
1: खरीपाला सुरुवात झाली आणि आता मृग नक्षत्र सुद्धा सुरू होईल.
0: हो ना, आणि त्या तयारीला आपले शेतबंधू आणि भगिनी नक्कीच लागले असतील.
1: सर्वीकडे बियाणे जमवाजमव सुरू आहे.
0: हा, आणि हे जे बियाणे आहे हे जमवाजमव तर सुरू आहेच त्याला, पण मला वाटतं या दिवसांमध्ये त्या बियाण्यांची तपासणी देखील करणं फार महत्वाचं ठरतं. हो ना,
1: अगदी महत्वाचा मुद्दा बोलली बघ. कारण काय होतं ना, प्रत्येकाने घेतलेलं बियाणं किंवा

0: पेरलेलं बियाणं हे उगवेलच की 100% ते उगवणार की किती टक्के उगवणार याची कल्पना आपल्याला नसते.
1: हो ना, तर त्याचमुळे हे जे बियाणं आहे याची उगवण क्षमता तपासणे फार महत्वाचं आहे. आणि याच विषयावर आज आपण आपल्या माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात भाषण ऐकूया. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, बियाणे उगवण क्षमता तपासणी या विषयावर डॉक्टर श्रीकांत अमर शेट्टीवर कृषी संशोधन केंद्र अर्जुना तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचं भाषण आता आपण ऐकूया.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, खरीप हंगामाची आता सुरुवात होईल. तर शेतकरी बंधूंनो, आपण आता खरीपामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन असो, कापूस असो, धान असो, प्रामुख्याने या तीन पिकांची लागवड आपल्या भागामध्ये केली जाते आणि याची बियाण्याची जुळवाजुळव चालू आहे. सोयाबीनचे वाण प्रामुख्यानं आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे मागील 4 वर्षाचा आढावा घेतला तर त्यामध्ये पीडीकेवी आंबा, पीडीकेवी सुवर्ण सोया आणि पीडीकेवी पूर्वा हे तीन वाण लागवडीसाठी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या द्वारे विकसित केलेल्या फुले किमया आणि इतर जे वाण आहेत त्यांची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी करत होते. आणि हे वाण असो किंवा कपाशीचे असतील तर बहुतांश भागामध्ये बीटी या कपाशीच्या वाणांची लागवड आपल्या भागामध्ये केल्या जाते. धान पिकाचे जर बघितले तर पीडीकेवी साधना, पीडीकेवी तिलक, पीकेवी एचएमटी इत्यादीचे वाण हे पंजाबराव कृषी विद्यापीठाने विकसित केलेले विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंधेवा येथून विक्रीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होते. जवळजवळ 1000 क्विंटलवर बियाणे मागील वर्षी कृषी संशोधन केंद्र सिंधेवा विक्री झाली होती. या व्यतिरिक्तही इतर शेतकरी मार्केटमधून जे प्रामुख्यानं मोहरा असो किंवा आणखी कुठले जे पॉपुलवान या भागामध्ये येतात ते खरेदी करतात. शेतकऱ्यांनी या बियाण्याचं मात्र अंकुरण किती आहे याला आपण म्हणतो जर्मिनेशन, तर अंकुरण क्षमता तपासल्याशिवाय पेरणी करू नये. घेतलेले बियाणं जर असेल तर त्याचे लेबल व्यवस्थित ठेवायला पाहिजे, त्याचं बिल व्यवस्थित ठेवायला पाहिजे आणि लेबल खालच्या बाजूनं ते बियाणाचं पॅकेट फाडून नंतरच त्यावर त्याचं प्रत्यक्ष त्याची अंकुरण क्षमता किती आहे ते तपासायला पाहिजे. त्यासाठी 100 बियाणं घ्यायला पाहिजे. आपण गोंडपट असेल किंवा कुंडी असेल त्यामध्ये 100 बियाणं घेऊन ते एका ओळीमध्ये सरळ लावायचं आणि त्याला ओलसर जागा करून ठेवायचं आणि 2-3 दिवस सतत पाणी दिल्यानंतर त्याचा अंकुरण क्षमता आपण तपासून पुढच्या 8 दिवसामध्ये किती सशक्त रोपं निर्माण झाली त्यावरून आपल्याला काढता येईल. तर काही अंकुरित झाले असेल, काही जास्त जोमानं वाढलेली असेल, काही कमी, काही न उगवलेले असतील, या सर्वांची जर मोजदाद केली तर एकूण चांगले अंकुरण झालेले जरी बियाणं असेल तर तेवढी आपली उगवण क्षमता म्हणायला पाहिजे. कारण आपण 100 दाण्यांचं जर आपण टाकलं अंकुरणासाठी तर जेवढे दाणे अंकुरले आहेत किंवा चांगले वाढलेले आहेत तेवढे टक्केवारी आपली आहे समजून घ्यायची. कमीत कमी 60% ही अंकुरण क्षमता ही सोयाबीनची असायला पाहिजे आणि कपाशीची 70% असायला पाहिजे आणि 80% ही धानाची प्रजातीची उगवण क्षमता असायला पाहिजे. तर साधारण अशी असेल तर आपण समजूया की आपण जे बियाणं घेतलं ते चांगलं बियाणं आहे आणि मगच ते पेरणीसाठी आपण वापरावं. दुसरं असं की या पिरियडमध्येच माती परीक्षण सुद्धा आपण शेरणी करायला पाहिजे. दर 3 वर्षातून एकदाही मातीचं परीक्षण आपण करायला पाहिजे आणि त्यासाठी आपण माती परीक्षणाचा नमुना घेणं आवश्यक आहे. आपल्या शेतामध्ये जी जागा आहे, जमीन आहे, त्या जमिनीचे वेगवेगळ्या भागातून 8 ते 10 सॅम्पल

घ्यायला पाहिजे आणि ते सॅम्पल घेताना झाडाखाली नको, पाणी साचून राहते त्या ठिकाणी नको, खताच्या खड्ड्याजवळचे नको, त्यामध्ये काडी कचरा यायला नको, काही दगड किंवा छोटे काही विटाचे तुकडे किंवा काचाचे तुकडे म्हणा किंवा इतर जे कचरा म्हणतो त्या वस्तू यायला नको, म्हणून अशी जागा वगळून आपण मातीचे नमुने घ्यायला पाहिजे आणि असे व्ही आकाराचे खड्डे त्या करून जवळजवळ आपण एक फुटापर्यंत ते खोलायला पाहिजे, खोदायला पाहिजे आणि प्रत्येक भागामधून थोडीशी खुरप्यानी माती काढून प्रत्येक खड्ड्यातून अर्धा अर्धा किलोचा सॅम्पल गोळा करायला पाहिजे आणि अशा 8-10 कारण झिझॅक पद्धतीने जे खड्डे तयार करायला पाहिजे, झिकझॅक पद्धतीने म्हणजे नागपुळी एका सरळ रेषेतनं घेता, जर आपण वेगवेगळ्या भागातून जर असे मातीचे नमुने घेतले तर ते 8-10 ठिकाणून जर घेतले तर एकत्र करून आपण त्याचे ढीक तयार करावा आणि त्याचा चार भाग करायला पाहिजे आणि अपोजिट दोन भाग काढून पुन्हा त्याचे गोळा करायला पाहिजे एक ढीक आणि त्या ढिगाचे परत चार भाग करून दोन भाग निवडून करत पर्यंत शेवटी 1/2 किलो एवढं माती त्या ठिकाणी जर सॅम्पल असेल तर तो प्रातिनिधिक नमुना आपण त्या शेताचा गणला जातो आणि हा मातीचा नमुना आपण आपल्या शेतकऱ्याने त्यांचं नाव, सर्वे क्रमांक, गावाचं नाव इत्यादी माहिती भरून ती कृषी विभागाकडे जर आपण हस्तांतरित केली तर ते विशिष्ट फी घेऊन ते मातीचे नमुने तपासून देतात आणि त्या आधारे आपल्याला मग आपण पुढच्या वर्षी कुठली पिकं घ्यायचं आणि खत व्यवस्थापन कशी करायची याबद्दल आपल्याला इत्यंब माहिती आपल्याला मिळू शकते. तर हे मातीचे नमुने कृषी विभागाकडे किंवा कृषी संशोधन केंद्र एकरुजनाकडे, कृषी विज्ञान केंद्र सिंधेवाईकडे किंवा नजीकच्या वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा या ठिकाणी जर दिले किंवा जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाजवळ जर उपलब्ध करून दिले तर त्यांच्याद्वारे ते माती परीक्षण करून आपल्याला ते अहवाल देऊ शकतात. त्यानंतर आपल्याला या हंगामाची पेरणीपूर्व बीज प्रक्रिया सुद्धा करणे महत्वाचे आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला काही बीज प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे घटक ते आपल्याला त्याची जुळाजुळ करून ठेवावं लागेल आत्ता आणि म्हणून त्यासाठी आपल्याला ज्या जैविक जर करायची असेल बीज प्रक्रिया किंवा रासायनिक करायची असेल त्या सर्वांची जुळाजुळ आपल्याला करणे आवश्यक आहे आणि म्हणून आताच आपल्याला थोडीशी या गोष्टींची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तर त्यामध्ये सर्वप्रथम जर कपाशीचे बियाणं असेल त्याला सुद्धा बीज प्रक्रियेसाठी काही विशिष्ट असे रसायन असतात. समजा बीटी बियाण्याचं जर आपण लागवड करत असाल तर बियाणाऱ्या कंपनीने कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केलेली असेल तर मग बुरशीनाशक व जैविक बीज प्रक्रिया करणे आवश्यक राहील. समजा बीटी कपाशीच्या बियाण्याला कंपनीने बुरशीनाशक व कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली असेल तर फक्त जैविक बीज प्रक्रिया करावी लागेल आणि सरळवान म्हणजे बीटी व्यतिरिक्त जी लावायची असेल आपल्याला नॉट ज्याला म्हणतो आपण तर त्या सरळवान कपाशीच्या बियाण्याला रासायनिक जैविक अशी बीज प्रक्रिया करावा लागेल आणि त्याचा क्रमांक आपण असं ठरवावा लागेल की पहिले आपल्याला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी लागेल, त्यानंतर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी लागेल आणि जैविक बींचा वापर करावा लागेल. तर म्हणून त्याला एक शॉर्टकटमध्ये एक इंग्रजीमध्ये एक FIR म्हणजे F म्हणजे फंजीसाईड ज्याला आपण बुरशीनाशक म्हणतो, I म्हणजे इन्सेक्टिसाईड ज्याला आपण कीटकनाशक म्हणतो आणि R म्हणजे जैविक ज्याला म्हणतो आपण त्याला रायझोबियम गटामधून म्हणून त्याला शॉर्टमध्ये R म्हणतात. तर रायझोबियमचा R असे FIR असे क्रमाने आपण लक्षात ठेवलं तर ते आपल्याला लसीकरण बियाण्याचं आपण लसीकरण म्हणायला काय हरकत नाही, बीज प्रक्रिया काय एक लसीकरणाचाच प्रकार आहे. तर ही बीज प्रक्रिया आपल्याला करावी लागेल येत्या काळामध्ये. त्यासाठी आपल्याला काही बुरशीजन्य रोगांसाठी जर असेल तर मर असेल, मुळकूज असेल किंवा करपा म्हणतो आपण, तर ह्या बुरशीजन्य रोगांसाठी कॅप्टन किंवा थायरम याची आपण जुळाजुळ

करून ठेवलं पाहिजे. आणि हे कॅप्टन जे असते ते कंडेझिम 25% अधिक मँकोजे 50% वेटर पावडर जे होतात किंवा मग कार्बोक्झिन 37% आणि थायरम 37%. या दोनपैकी कोणतेही बुरशीनाशक आपल्याला 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात लागते. त्यानंतर बियाणास स्प्रे पंपाने पहिले आपण ताडपत्रीवर फवारायला पाहिजे आणि ते पाण्याचा फवारा झाला की मग हातमोजे घालून, ज्याला आपण प्लास्टिकचे हातमोजे म्हणतो ते जर असेल तर हातमोजे घालून ते बुरशीनाशकावर बियाण्यावर टाकायला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत हाताने ते चोळू नका. बियाणं आपण जर हवेल म्हणा, पट्टा म्हणा किंवा आणखी असं जर प्लास्टिकची पिशवी असेल तर बियाणं चांगलं घुसळून घ्यायला पाहिजे. दोन व्यक्ती जर हलवत राहिले तर बियाणं चांगलं घुसळून जाईल आणि अशापासून बीज प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने होईल आणि बियाणाला सुद्धा इजा होणार नाही. विशेष करून सोयाबीनचं बियाणं जे असते त्याचा जो गर्भ असतो तो गर्भ अगदी वरच्या कोटला लागून असते, म्हणजे आपण वरचा पापुद्रा जो म्हणतोय बियाणाचा त्याला अतिशय लागून असतो आणि म्हणून तो खूप नाजूक असतो. म्हणून हातानं चोळायचं आपण टाळायला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी आपण टावेल असेल, पेपर टावेल असेल किंवा प्लास्टिक असेल त्यावर ठेवून आपण जर आपण जे झोपा झोपाळ्यासारखं झुलवलं असं घुसवून घेतलं तर ते चांगल्या पद्धतीने मिश्रण होऊ शकते. त्यानंतर बियाणं सावलीत चांगलं सुकू द्या आणि बियाणं पूर्णपणे सुकल्यानंतरच मग कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायला पाहिजे. म्हणजे आपण पहिले बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली, त्यानंतर आता कीटकनाशकाची प्रक्रिया करायला पाहिजे. जर बिगर बीटी वान असेल तर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करणे आवश्यक असते आणि त्यासाठी 1 किलो बियाण्यासाठी अमेथॉक्झाम 30% 10 मिली किंवा इमॅडोक्लोप्लिड 48% 9 मिली यापैकी एका कोणत्याही कीटकनाशकाची बीज प्रक्रिया झाल्यानंतर बीज प्रक्रिया करावी आणि बीज प्रक्रिया झाल्यानंतर पूर्णपणे त्या बियाण्यांना सुकू द्यावं आणि त्यानंतर 3 तासांनी मग जैविक बीज प्रक्रिया करायला पाहिजे. तर ही जैविक प्रक्रिया कशी करायची, तर बियाणं पहिले पसरवून घ्या झाडाखाली सावलीत, त्याला गूळ आणि जीवाणू खत ज्याला आपण कल्चर म्हणतो ते पाण्यात मिळून घ्यायचं असते. त्यासाठी काय करायचं, 40 ते 50 मिलीलिटर पाणी घ्या, त्यामध्ये 2.5 ग्रॅम गूळ किंवा एक छोटासा गुळा तुकडा टाकायचं, त्यामध्ये 25 ग्रॅम ॲझोस्पिरिलम किंवा ॲझोटोबॅक्टर हे नत्र स्थिरीकरण करणारे जीवाणू म्हणून आपण असतात, त्यानंतर त्यामध्ये 25 ग्रॅम PSB आणि त्यासोबतच 25 ग्रॅम KMB म्हणजे आपण फॉस्फेट सोलबलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो आपण, म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू आणि पोटॅश विरघळणारे जीवाणू हे प्रत्येकी 25 ग्रॅम आपल्याला मिसळायचं याच्यात त्या पाण्यामध्ये आणि हा ढवळून घेऊन गूळ पूर्णपणे विरघळलं की मग त्याला आपण चोळता येतील. रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केली नसेल तर इतर जीवाणूसोबत सुडोमस फ्लोरोसन्सची बीज प्रक्रिया 10 मिली प्रति किलोमाने किंवा ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया 5 ग्रॅम किलो प्रति किलो या प्रमाणात करायला पाहिजे. आम्ही जे 25 ग्रॅम आपल्या नत्रस्फुरद किंवा पालाश संबंधीचे जे जीवाणू सांगितले ज्याच्यामध्ये ॲझोस्पिरिलम किंवा ॲझोटोबॅक्टर PSB आणि KMB तर हे सगळे पावडरच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असते, पण आज अलीकडेच आता ह्या सुडोमोनास आणि ट्रायकोडर्मा हे लिक्विड स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध असते आणि त्यामुळे त्याचं प्रमाण अतिशय कमी ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाणं असे पुरेसं होते. पावडर स्वरूपात जीवाणू कल्चर नसेल मग आपण जे लिक्विड असते ते आपल्याला 10 मिली ॲझोटोबॅक्टर 10 मिली PSB आणि 10 मिली KMB या तिन्हीचा 10-10 मिली एक बियाण्यासाठी पुरेसं ठरू शकते आणि हे बियाणं द्रावण बियाण्यावर शिंपडायचं आणि शिंपडल्यानंतर त्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि बियाणे सावलीत सुकू द्यायचं आणि ब्रीज प्रक्रिया झाल्यावर 4 तासाच्या आतमध्ये टोकन पद्धतीनं बियाणं पेरायला पाहिजे आणि ही पेरणी साधारणपणे पाऊस 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर

नंतरच पेरणी करायला पाहिजे. खास करून कपाशी किंवा सोयाबीन आपल्या भागामध्ये काही तालुके आहेत जिथं धूळ पेरणी करतात, मे मध्येच पेरणी करत असतात, आणि अशी धूळ पेरणी करू नये अशी आमची सूचना असते महाराष्ट्र शासनाच्या, कृषी विभागाच्या, कृषी विद्यापीठाच्या. मात्र शेतकरी त्यांच्या सोयीनंच पेरणी करत असतात. अशा धूळ पेरणीमुळे कपाशीमध्ये बोंडळीचा त्रास जास्त जाणवू शकतो आणि म्हणूनच हंगामपूर्व पेरणी करून टाळावी. बरेचदा हंगामाच्या सुरुवातीला पाऊस येतो, नंतर मग 15-20 दिवस तो पाऊस जर गायब झाला तर पेरणी उलटते म्हणतो आपण. आणि त्यामुळं जेव्हा 75 ते 100 मिलीमीटर पाऊस पडतो अशाच वेळी, म्हणजे आपल्याकडे जूनच्या 15 ते 20 तारखेच्या दरम्यान जो पाऊस येतो त्यावेळी पेरणी करायला हरकत नाही. यावर्षी हवामान विभागानं जो अंदाज वर्तवला आहे, यावर्षी 103% पाऊस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस आहे, समाधानक पाऊस राहील आणि पाऊस वेळेतच पडणार याची लक्षणं दिसायला लागली आहे. तरी शेतकरी बांधवांनी मी जे काही उपाययोजना सांगितल्या त्या जर केल्या तर नक्कीच आपल्याला येणारा काळामध्ये चांगलं उत्पन्न मिळू शकते. आणि म्हणून ही हंगामपूर्ण तयारी करण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला काही सूचना केल्या आहेत. आपला हा पुढील येणारा हंगाम चांगला जाओ हीच प्रार्थना. नमस्कार.

0: मंडळी, आताच आपण कृषी संशोधन एका अर्जुनात तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील डॉक्टर श्रीकांत अमर शेट्टीवार यांचं बियाणे उगवण क्षमता तपासणी या विषयावर भाषण ऐकलं.
1: तर मंडळी, आता कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे हवामान अंदाज. चला तर ऐकूया हवामान अंदाज. वाचक स्वर आहे सुशांत वाकेंचा.
0: डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, ग्रामीण कृषी मोसम सेवा, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक जाणून घेऊ. भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवस आकाश आंशिक ढगाळ राहून कमाल तापमान 44.8° सेल्सिअस ते 47.4° सेल्सिअस तर किमान तापमान 32.6 ते 34.7° सेल्सिअस राहून 1 किंवा 2 ठिकाणी खूप हलका ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. चेतावणी. चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक 1 किंवा 2 ठिकाणी विजांचा कडकडाट, एक गर्जना, वादळ वारा, खूप हलका ते हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. आता शेतकरी बंधूंना हवामान आधारित कृषी सल्ला. हलक्या पावसाचा अंदाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समितीमधील खरेदीदार आणि इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्याद्वारा विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्या जागेवर न ठेवता शेडमध्ये साठवावा. विजांचा कडकडाट, मेघ गर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेड, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. शेतात काम करताना मेघ गर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडाचा उंचीपासून 2 ते 4 फूट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणाचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. शेताची खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तापण्यास मदत होऊन किडींचे कोष आणि घातक बुरशीचा नायनाट होईल. तसेच शेतात काडी कचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा. शेताची बांधबंदिस्ती करून घ्यावी. भात पिकासाठी रोपवाटिकेची पूर्वतयारी करावी. खरीप हंगामाकरिता संशोधित धान बियाणे आणि आवश्यक खताची उपलब्धता करून घ्यावी. खरीपासाठी बियाणे खरेदी. बियाणे खरेदी करतेवेळी टॅग लेबलवरील संपूर्ण माहिती म्हणजेच पिकाचे नाव, जात, गट क्रमांक, बीज परीक्षणाची तारीख, उगवण शक्ती, शुद्धतेचे प्रमाण, निव्वळ वजन, विक्रेत्याचे नाव आणि पत्ता तपासून घ्यावे. तसेच विक्रेत्याकडून बियाणे खरेदी केल्याची पक्की पावती

0: पावती घ्यावी. त्यामध्ये बियाण्याचे नाव, पीक, वाण आणि बियाणे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करून घ्यावी. मिरची पिकाची फुल ते फळ अवस्था, तापमान वाढण्याची शक्यता असून मिरची पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे. ढगाळ हवामानामुळे मिरचिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंझाइट 5% 4 g/10 l पाण्यातून द्यावे. वांगी पिकातील फळ वाढीची अवस्था, तापमान वाढण्याची शक्यता असून वांगी पिकाला उपलब्धतेनुसार आणि पिकाच्या आवश्यकतेनुसार ओलीत करावे. शेंडे आणि फळे पोकरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी सायपरमेथिन 25% प्रवाही 30 mL/10 l पाण्यात फवारणी करावी. कलिंगड फळ अवस्था, पक्वतेनुसार टरबूज पिकाच्या फळा तोडणी करावी. फळे काढल्यानंतर सावलीत एकत्र गोळा करावीत. रोगट, किडलेली, फुटलेली फळे बाजूला काढून चांगली फळे ताबडतोब बाजारात विक्रीसाठी पाठवावेत. आंबा पिकाची फळ काढणी, पक्वतेनुसार पक्व झालेल्या आंबा फळाची काढणी करावी. उष्णतेमुळे आंबा फळाचे तापमान वाढून साक्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यासाठी काढणी केलेली फळे सावलीमध्ये ठेवावीत. पशुपालन बंधूकरिता सल्ला, तापमानाची वाढ लक्षात घेता जनावरांना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्याची सावलीची व्यवस्था करावी. स्वच्छ आणि थंड पाणी पाजावे. पशुधनाकडून सकाळी 11 to 4 दरम्यान काम करून घेऊ नये. उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन द्यावे. पशुधनाचे शेड पत्र्याचे किंवा सिमचे असल्यास त्याला पांढरा रंग द्यावा. जनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी मका पिकाच्या आप्रिंटॉल आणि ज्वारी पिकाच्या पुसाचारी SSG 898 या वाणाची लागवड करावी. कुक्कुटपालन सल्ला, उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून कुक्कुटपालन गृहात पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची भांड्यांची संख्या वाढवी. थंड, स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था करावी. तसेच खाद्य सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस द्यावे. तापमानात वाढ होत असल्यामुळे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी कुक्कुटपालन शेडचे छप्पर, गवत, भाताचा पेंडा किंवा नारळाच्या झावळ्या यांनी झाकून त्यावर अतिउन्हाच्या वेळी पाणी पडेल अशी व्यवस्था करावी. तसेच वारा वाहत असलेल्या दिशेने शेडच्या बाजूस पाण्यात भिजलेला बारदाना किंवा ओनपाट बांधावा. शेतकरी बंधूंनी आपल्या शेतामध्ये लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण अवश्य करावे. माती परीक्षणाच्या अहवालावरून आपल्या मातीमधील अन्नद्रव्याची कमतरता कळते, जेणेकरून रासायनिक खताचे नियोजन करता येते आणि खताची बचत होते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता राखली जाते. तर हे होतं ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सापत्रक. नमस्कार.
1: तर मंडळी, आताच आपण हवामान अंदाज ऐकला. तर सुशांत, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, निरोप तर घ्यायलाच हवा.
0: मंडळी, परत भेटू पुढील माझं घर माझं शहर कार्यक्रमात. तोपर्यंत मी सुशांत
1: आणि मी हेमा
0: आपला निरोप घेतोय.
1: नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे.

103 मेगाहर्ट्झ FM ध्वनीलहरींवर आकाशवाणीचे हे चंद्रपूर केंद्र आहे. रात्रीची ठीक 8 वाजले आहेत. आकाशवाणी महाराष्ट्र मुंबईवरून कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत. सर्वप्रथम भावधारा कार्यक्रमात एक गीत आणि त्यानंतर राष्ट्रीय मराठी बातम्या.

0: ओटीटी प्लेटफॉर्म वेव्स पर। अब भी माननीय प्रधानमंत्री की मन की बात का हिस्सा बन सकते हैं, इसके लिए आप अपने सुझाव 29 मई टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। अपने सुझाव नमो ऐप या माई गोव के ओपन फोरम में पोस्ट करते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोते हो, मंगलवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:29
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश।
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भे
1: यांची आशीष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात।
3: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे, याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो। एक तर मी सांगितलं की 9:00 मी कधी जागत नाही। दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 उठतो। उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील। तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुस करून खायचं।
1: अच्छा।
3: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा।
1: अच्छा।
3: या दोन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे।
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
1: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
1: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश।
4: चार पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारा घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती। श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती। आकाशवाणी मुंबई केंद्र असिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kHz वर AIR राठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात। न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत।
5: रात्रीचे 8:05 होत आहेत, थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

0: वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, IIT मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबालाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरीचे जनार्दन बोथेगुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथेगुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारनं मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर काढले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतोय. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपायांची माहिती त्यांनी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रति लिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रति लिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रति लिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षने राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमूर समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला नीचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 पेक्षा कमी झाला आहे.

आकाशवाणी मुंबई गजेंद्र देवडा राष्ट्रीय बातम्यात येत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार दान. प्रख्यात व्हायोलिनवादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषण सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 7 दिवसांची CBI कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची

या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाश मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मे अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही AA नं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. NTAच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पण कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं NTAला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षा सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबे घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळलेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हरबंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लई घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मन धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. होमुरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाणवं याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराण म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत. आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 11:10 झालेत. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरील प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.